हे गोविंद असी किहो जे अपराधी हां, असी किहो जे हां, आप किहो जे हो। जेता समुंद्र